विषयी वैराग्य उपजले, तयासीचं पूर्ण ज्ञान झाले, मणी टाकिताची लाधले राज्य जेवी। मणी होता सिगटाचा, लोभ धरुनी या तयाचा, मूर्खपणे राज्याचा अवहेर केला। ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास जेध्यान तयासी तेचे प्राप्त। म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेणे गुणे जगद्वंद्या पाविजे शिखर। समर्थ सांगतायत की ज्याला विषयांच्या ठिकाणी तीव्र वैराग्य उपजते त्यालाच पूर्ण ज्ञान झालं असं समजावं। जसे राजाने प्रथम मण्याच्या लोभाने राजाचा त्याग केला, पण मणी कवडी मोलाचा आहे हे कळताच त्याने तो त्याच्या पूर्वीच्या मालकास देऊन टाकला आणि त्यामुळे त्याला स्वतःचे राज्य परत मिळालं। तो मणी शूद्रशिंगाचा होता, पण राजाने त्याला लोभ धरून मूर्खपणाने राज्याचा अवहेर केला होता। असो, हे शिष्या, मी तुला एक निश्चित सांगतो, ते तू लक्ष देऊन ऐक। असं गुरु सांगतायत की ज्या पुरुषाला त्या गोष्टीचं ज्ञान असावं लागतं त्याला तीच गोष्ट प्राप्त होते। म्हणून माणसाने अविद्येचा त्याग करून सुद्विद्या दृढ धरावी, म्हणजे त्या योगी त्याला

आत्मज्ञान व शाश्वत समाधान प्राप्त होऊन तो अर्थात जगवंत्य होतो. संन्यपातानेची संन्यपाताचेनी दुःखे भयास दृष्टीस देखे औषध घेताची सुखे आनंद पावे. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला संन्यपात झाला की भ्रम होऊन भयानक दृश्य दिसू लागतात तो दुःखी होतो, पण त्यावर औषध घेतले की अर्थातच रोग बरा होऊन त्याला आनंद मिळतो. तैसे अज्ञान संन्यपाते मिथ्यास दृष्टीस दिसते, ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही.

मिथ्या आहे जागृतासी, परिविढा लाविले निद्रितांसी, जागा झाली या तयांसी, भयेची नाही परी अविद्या झोप येते भरे, भरे सर्वांगी काविरे, पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी। जागृतीची ओळखण ऐक तयाचे लक्षण, जो विषयी विरक्तपूर्ण अंतरापासुनी, जेणे विरक्तीस न यावे तो साधक ऐसे जाणावे, तेणे साधन करावे धोरीव सांडुनी, साधन न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहुनी मुमुक्षुभला ज्ञानाधिकारी। समर्थ सांगतात की जो जागा झालेला असतो त्याला ते मिथ्या आहे हे कळते, पण जो झोपलेला असतो त्याला ते खरे बासून भुलवितोय, आणि झोपलेला जागा झाला की त्याचं भयही नाहीस होतं। पण अविद्यारूपी झोप जबरीने येते आणि त्यावेळी वाईट स्वप्ने पडून तो जीव भयभीत होऊन त्याला सर्वांगाला कंप सुटतो। या अविद्यारूपी निद्रेतून पूर्ण जागृती येण्यासाठी सतत श्रवण मननाची आवश्यकता आहे, आणि या जागृतीची ओळख पडावी म्हणून गुरु एक लक्षण सांगतायत, ते शिष्यानं नीट ऐकून घ्यावं। जो अंतःकरणापासून विषयांविषयी पूर्ण विरक्त होतो तो जागा झाला असे जाणावे, आणि जो पूर्ण विरक्त झाला नसेल तो साधक आहे असे जाणावे, त्याने आपला मोठेपणा सोडून साधना करीत राहावे। ज्याला साधना करणे आवडत नाही तो मी सिद्धच आहे, मला साधनेची काय आवश्यकता या घमेंडीत असतो, त्याच्यापेक्षा ज्ञानाचा अधिकारी असलेला मुमुक्षू बरा। साधन न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहूनी मुमुक्षू भला ज्ञानाधिकारी।

तव शिष्य केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी, याचे उत्तर श्रोतेयांसी दिदले पुढीयले पुढिलिये समासी, सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे. समर्थ सांगतात की सद्गुरूंचं हे बोलणं ऐकून शिष्याने प्रश्न केला की पथाचे आणि मुमुक्षुचे लक्षण कोणते, कोण साधक आणि कोण सिद्ध हे कसं ओळखायचं ते आपण सांगा. श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांना याची उत्तरे पुढल्या समासातून मिळतील आणि त्यांनी सावध होऊन कथेकडे लक्ष द्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास सहावा. जय जय रघुवीर समर्थ.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, रेनबो फंडे मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ऍप आणि 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी. रेनबो फंडे कार्यक्रमाला एक सुंदरशा गीताने सुरुवात करत आहोत.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली युअर्स.
5: कार्यक्रमात पुढे जाण्याअगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस. सांताक्रूज वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. आणि पुढील 24 तासांसाठी शहर आणि उपनगरांकरिता हवामानाचा अंदाज. आकाश साधारणतः ढगाळलेले राहील, तसेच शहर उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि काही ठिकाणी अधूनमधून 60-70 किलोमीटर प्रतितास वेगाने वारा, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. तसेच महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीसाठी हवामानाचा अंदाज. पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या बहुतांश भागावर, पूर्व मध्य तसेच नैऋत्य अरबी समुद्राच्या काही भागांना लागून, तसेच सोमालिया आणि ओमानच्या किनारपट्टीवर आणि किनारपट्टीलगत ताशी 45-55 किलोमीटर वेगाचे आणि ताशी 65 किलोमीटरपर्यंतच्या झंझावाती वाऱ्याचे प्रमाण असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आणि दक्षिण गुजरातच्या लगतच्या उत्तर गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर, तसेच पूर्व मध्य अरबी समुद्राला लागून असलेल्या भागात मच्छीमारांना उपरोक्त नमूद कालावधीत प्रवेश न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. तर सर्वांनी काळजी घ्या. एक छानसं गीत ऐकूया आपण.

हलू हलू उघडे डोळे पाहितो कबीर पाहितो कबीर विनुनिया चेला गेला सखार भू

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
2: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ॲडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम
3: एकत्र
2: येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
1: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
4: श्रोते हो, आज 24 जुलै आणि आज आहे आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर दिवस, स्वतःची काळजी घेण्याचा दिवस. आपण तशी स्वतःची काळजी नेहमीच घेतो, तरी देखील स्वतःची काळजी घेण्याचे अनेक प्रकार आहेत, ज्यात आहार, व्यायाम, पुरेशी झोप. तर यासंबंधी आज आपण रेनबो फंडेच्या पूर्वार्धात बोलणार आहोत आणि आपण देखील आपले प्रतिसाद आम्हाला सांगू शकता. आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 4515 4132 आणि 4515 4133. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657 6610 71. व्हॉट्सअप क्रमांक 8657 6610 71.

0: नमस्कार, मी शंतनु मोघे. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
2: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
1: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
3: नमस्कार श्रोते हो, मी श्रेया बुगडे आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz वर FM रेनबो.
4: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली युअर्स.
5: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
6: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
7: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
6: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
5: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
6: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
5: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
8: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
5: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आजची तारीख 24/7 आणि आठवड्याचे 7 दिवस आणि प्रत्येक दिवसाचे 24 तास आपण म्हणतो ना 24/7. आणि आज आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिनानिमित्त ही तारीख देखील खूप महत्त्वाची आहे आणि ती अर्थातच या गोष्टीचं स्मरण करून देते की आपण प्रत्येक वेळेस अर्थातच काही जण असं म्हणतात की मला वेळ नाही मला वेळ नाही, परंतु स्वतःकडे लक्ष देण्यासाठी व्यायामासाठी थोडासा वेळ हा काढलाच पाहिजे. आता काही जण म्हणतात एवढी गडबड असते सकाळची कसं करणार काय करणार असतं. प्रत्येकाचे काही ना काही अर्थातच प्रायोरिटीज या वेगळ्या असू शकतात, परंतु व्यायामासाठी जर सकाळच्या वेळेस तुम्हाला वेळ देता येत नसेल अगदीच, तर आपल्या सोयीप्रमाणे तुम्ही वेळ नक्कीच निवडू शकता. तर आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिनानिमित्त व्यायामाबद्दल अजूनही आपल्याला श्रोतांनी प्रतिसाद दिला आहे आणि ते सांगतायत की तुम्ही आरजे आम्हासाठी एवढी धावपळ करता, सर्वांची काळजी तुम्ही सर्वांनी काळजी घ्या असं ते सांगतायत. चंद्रशेखर मुळेकर आणि FM ऐकत ऐकत योग आणि व्यायाम करत करत आम्ही काळजी घेत आहोत. खूप छान. आणि ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. विषय आहे आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिनानिमित्तचा.

0: चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत
1: हे हॅलो व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम किती तरी पर्याय आहेत
0: हो पण मेंदूचं काय त्याचेही व्यायाम करायला हवेत
1: अच्छा म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज बरं त्या कशा करायच्या
0: रेडिओ ऐक ना स्मृतीवर्धन
1: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही स्मृतीवर्धन

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: धावपळीच्या या जगामध्ये समीकरणं खरं तर बदलत चालली आहेत आणि कार्यालयाच्या ठिकाणी जर आपण आता पाहिलं तर जास्तीत जास्त सर्वच ठिकाणी लॅपटॉपचा कम्प्युटरचा वापर केला जातो, तर कामाचे जे काही तास असतात 8 तास 10 तास ते संपूर्णपणे त्या खुर्चीत बसून लॅपटॉपवर म्हणा कम्प्युटरवर म्हणा कीबोर्डवर तुमचे हात ज्या पद्धतीमध्ये ज्या पोश्चरमध्ये ठेवले जातात तर अर्थातच त्याने कालांतराने अनेक वर्षानंतर तुम्हाला मानेचा तसेच मणक्याचा वगैरे त्रास होऊ शकतो, डोळ्यांचे सुद्धा आजार झडतात काही जणांना। तर यावर उपाय म्हणून सुरुवातीपासूनच आता बराच वेळ जर झाला असेल आपल्याला स्क्रीनसमोर तर तुम्ही थोडा वेळ नजर इकडे तिकडे फिरवू शकता किंवा ग्रीनरीला पाहू शकता। तर आता तुम्ही म्हणाल ग्रीनरीला पाहायला गेलं तर बॉस काय म्हणेल, ठीक आहे खरं आहे तुमचं, तरी देखील डोळे सतत स्क्रीनकडे एकटक पाहिल्यामुळे आपली नजर कधीकधी हटत नाही, आपल्याला काम करायचं असतं परंतु नकळत अशामुळे आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो आणि कीबोर्डवर हात एकाच स्थितीत बराच वेळ राहिल्यानंतर देखील आपल्याला हाताला देखील प्रॉब्लेम होऊ शकतो, तसेच सांध्यांना खांद्याला आपल्या आणि मानेला देखील अर्थातच त्याचा विपरीत परिणाम नंतर जाणवतो। अगोदर आपल्याला काहीच वाटत नाही, काम आहे करा करा, चला काम झालं की आपलं ऑफिस सुटलं की घराकडे नि

पण या धावपळीत आपल्या लक्षातच येत नाही की हळूहळूहळू आपल्या शरीरावर एक वेगळाच परिणाम होत आहे आणि कालांतराने ते लक्षात येतं. म्हणून स्वतःची काळजी घ्या. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी.

0: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः।
3: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली योर्स।
4: आंतरराष्ट्रीय स्वयं काळजी दिनानिमित्त बोलताना आपल्याला दीपा पालकर सांगतायत की त्या आहारात रोज हिरव्या भाज्या तसेच फळे खातात आणि नियमित रोज अर्धा तास चालतात, मेडिटेशन करते, तसेच दरवर्षी मेडिकल चेकअपसुद्धा त्या करतात, गाणी ऐकते, परिवाराला वेळ देते, त्यामुळे शरीर व मन ताजेतवाने राहते। खूपच छान असा प्रतिसाद दीपा पालकर यांनी पाठवलेला आहे। आणि आपण यापूर्वी जेव्हा बोलत होतो तेव्हा लॅपटॉपविषयी आणि कम्प्युटरविषयी जेव्हा बोललो, हल्ली स्क्रीन टाईम वाढलेला आहे, त्यानिमित्ताने कल्याणहून सुहास पांडे हे आपल्याला सांगतायत की मोबाईलमध्ये डेटा असतो, तर आपण जेव्हा जास्त वेळ मोबाईल पाहतो, डेटा ऑन करून ठेवतो, डेटा खर्चवतो, तर आपण म्हणतो की डेटा संपतो, तर ते सांगतायत की डेटा संपत नाही, तर तो आपल्याला संपवतो। आणि खूप छान अशी त्यांची शब्दरचना होती। चित्रा कर्वे या सांगतायत की ऑफिसमध्ये टेबलावर झाडाच्या छोट्या कुंड्या ठेवतो आम्ही, जेणेकरून अधूनमधून डोळ्यांना हिरवळ दिसावी। हा सुद्धा खरंच खूप छान असा उपाय आहे आणि बरेच जण याचा अंगीकार करतात, स्वीकार करतात। प्रकाश कुलकर्णी बोरिवलीहून सांगतायत की सर्व आरजेंनी देखील स्वतःची काळजी घेत राहावी। धन्यवाद।

प्रकाशजी, तसेच आपल्याला अनेक श्रोत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दत्तात्रय आडत वेळापूरहून सांगत आहेत की आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम योग साधनेची गरज आहे आणि आपण ते नियमित केले पाहिजे. नक्कीच आपला हा सल्ला सर्वांसाठी खूपच लाख मोलाचा आहे. आणि एक छानसं गीत एक पण ऐकूया आता.

0: FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
2: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ॲडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम
1: एकत्र
2: येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
1: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: in life. Man more calm, eat no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saat, real life baat, cinema natak, bhatkar dikhaas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: आता आंतरराष्ट्रीय स्वयंकाळजी दिनानिमित्त आपण बोलत आहोत, तर आपण त्यास संबंधित काय काय करू शकतो? तर सकाळी जास्त वेळ जर जमत नसेल तर किमान 10 मिनिटांची सकाळची चाल, आणि याचा उपयोग आपल्याला होतो आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्याकरता, तसेच मनस्थितीकरता देखील, तसेच सजगता आणि श्वासोच्छ्वासाचे व्यायाम. आता हे कमीत कमी 5 मिनिटापासून 15 मिनिटापर्यंत तुम्ही त्याचा कालावधी वाढवू देखील शकता, आणि हे आपल्याला मदत करतं आपला तणाव कमी करण्याकरता आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी. आता आपल्याला कधीकधी असं, आज जेवणाला काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे, हा प्रश्न नेहमीच पडतो. परंतु जर आपण त्याचं एक छान टाईम टेबल बनवलं की आपल्या स्वतःला देखील आणि आपल्या परिवारासाठी देखील 2-3 दिवस अगोदर तुम्ही जेवणाची तयारी करू शकता. तर तुम्ही म्हणाल हे काय नवीन, तर खरोखर तुम्ही हे जर करून पाहिलं म्हणजे आपल्याला अंकुरित कडधान्य हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. त्याच्यामुळे आज जर तुम्ही ठरवलं की मला मोड आलेली कडधान्य काही खायची आहे, तर ते शक्य होईल का आत्ताच्या आत्ता? हां, अर्थात बाजारातून तुम्ही आणायचं म्हणालात आणि खायचं म्हणालात तर ठीक आहे, परंतु आपल्याला घरच्या घरी हवी असतील तर किमान 2 दिवस अगोदरपासून आपल्या मनात ते असावं लागतं, तर ते कृतीत येईल आणि याचा फायदा आपल्याला पोषण सुधारण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी, आपल्या परिवारासाठी होतो. यानंतर देखील आपण यावर बोलणार आहोत. एक छानसं गीत त्यापूर्वी ऐकूया.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम
0: एकत्र
1: येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. यासंदर्भातलं विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची दिली ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. आषाढी वारीसाठी पंढरी सज्ज, संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. आणि राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयांसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे, त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या 2.5 महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले,
3: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विविध कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का 1 वर्ष बर्बाद न हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाएं इसका प्रबंध किया.
2: पंतप्रधानांनी काल सकाळी या संदर्भात समाज माध्यमांवर एक पोस्ट देखील प्रसारित केली होती. विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्याला सरकार सर्वोच्च प्राधान्य देतं. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानं परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एका नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधल्या एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे नेतेही उपस्थित होते. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी काल नवी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या जंतरमंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल भारत टॅक्सी सेवा या पहिल्या चालक मालकीच्या टॅक्सी सेवेची सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या टॅक्सी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. सार्वजनिक क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर अशा ऍप आधारित टॅक्सीमध्येही उत्तम दर्जाची वाहतुकीची व्यवस्था देणं गरजेचं आहे आणि अशी व्यवस्था देण्यासाठी भारत टॅक्सीची सुरुवात झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या टॅक्सी सेवेत चालक केवळ सेवा देणारे नसून सहकारी संस्थेचे मालक आणि भागधारक असतील.

0: संस्थेला होणारा नफा लाभांशाच्या स्वरूपामध्ये चालकांमध्ये वाटला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि अन्य मंत्री पदाधिकारी उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतल्या तिरंगा सर्कल इथं उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचं काल उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. दिवंगत अजित पवार यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र दालनाचं देखील यावेळी लोकार्पण करण्यात आलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांवरच्या दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होता. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत पेरणी लांबणीवर टाकली होती, तर काही ठिकाणी केलेली पेरणी उगवण न झाल्याने दुबार पेरणीची भीती निर्माण झाली होती. मात्र गेल्या काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतामध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने नागरणी, वखरणी, पेरणी आणि रोवणी पूर्ण मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 50% क्षेत्रावर धानाची पेरणी पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसात पेरणीची कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य वाणाची निवड करण्याचे, संतुलित खत व्यवस्थापन करण्याचे आणि पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुढील काळातही नियमित आणि समाधानकारक पाऊस सुरू राहिल्यास यंदाच्या खरीप हंगामात धानाचे उत्पादन चांगले होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे. हरिकृष्ण मोटघरे, आकाशवाणी बातम्यांसाठी गोंदिया.
0: आषाढी वारीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल वाखरी मुक्कामी होत्या. बाजीरावाच्या विहिरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं चौथं गोल रिंगण तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं उभं रिंगण काल पार पडलं. सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार आहेत. उद्या साजऱ्या होत असलेल्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर सज्ज झालं असून वारकऱ्यांना आता विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं 23 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 4,96,000 अधिक वारकऱ्यांनी चरणसेवा आणि आरोग्य सेवेचा लाभ घेतला. महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी असून त्याच्या तक्रारींकडे संवेदनशीलतेनं पाहिलं जावं असं आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केलं आहे. पुण्यात यशदामध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षाच्या निधीत वाढ करण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मुंबईत झालेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांच्या 2 दिवसीय परिषदेमध्ये बोलताना काल केली. देशातल्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 8% अधिक विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना केंद्राच्या समग्र शिक्षा अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा 3.6% निधी येतो याकडे भुसे यांनी या परिषदेमध्ये लक्ष वेधलं. क्रिकेट. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूत केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. या विजयामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे आणि चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान. पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचाही अंदाज आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. या संदर्भातलं विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची दिली ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. आषाढी वारीसाठी पंढरी सज्ज, संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय आणि राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथे नो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: श्रोते हो, आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरी वारकऱ्यांचा मेळा जमला आहे आणि काल मुंबईला आपण मुंबईमध्ये रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्यातले काही वारकरी आले होते. कलांगणच्या छोट्या दोस्तांनी विठूचा गजर करत वातावरण अगदी विठ्ठलमय केलं. 99 वर्षांच्या यशस्वी वाटचालीत बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यासोबत 100व्या वर्षात आकाशवाणीने पाऊल टाकलं आहे. आणि कालचा हा उत्सव, नवचैतन्याचा हा सोहळा सर्व कलाकार आणि श्रोत्यांच्या उपस्थितीत खूप छान असा रंगला.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा चौथा भाग.
1: गेटवे ऑफ इंडियाचं डिझाईन करण्यामागं काय विचार होता हे आपण मागच्या भागात ऐकलं. ही वास्तू महत्वाच्या व्यक्तींच्या स्वागतासाठी किंवा निरोप समारंभासाठी एकत्र येणाऱ्या पाहुण्यांना सामावून घेईल एवढी भव्य असेल असं आश्वासन सरकारनं लोकांना दिलं होतं. शामियान्याप्रमाणे ही वास्तू पांढऱ्या रंगाची दिसावी म्हणून तिच्या बांधकामासाठी संगमरवराची निवड केलेली होती. एवढं स्पष्टीकरण देऊन पुढं पेपरमध्ये प्रसिद्ध केलेल्या डिझाईनवर सगळ्याच लोकांच्या मतांचा आणि सूचनांचा विचार करणं शक्य नसलं तरी बहुसंख्य लोकांचं मत आवर्जून विचारात घेतलं जाईल असं आश्वासनही सरकारनं दिलं. मात्र या सूचना लवकरात लवकर सरकारकडे पाठवाव्यात अशी अपेक्षा सरकारनं व्यक्त केली. यामुळं या वास्तूच्या उभारणीला विलंब होऊ नये, सरकार अनिश्चित काळासाठी लोकांच्या सूचनांची प्रतीक्षा करू शकणार नाही असं बजावायलाही सरकार विसरलं नाही.
2: त्या काळचे मुंबईकर आपलं शहर, आपल्या शहरातल्या वास्तू कशा असाव्यात याविषयी कमालीचे जागृत असावेत. कारण सरकारनं गेटवे ऑफ इंडियाच्या स्वरूपाविषयी सूचना मागवताच अगदी दुसऱ्या दिवसापासून स्थानिक वर्तमानपत्रांमधून सूचनांचा आणि टीकेचा पाऊस पडायला सुरुवात झाली. बहुसंख्य मुंबईकर जनतेच्या टीकेचा रोख मुख्यतः वास्तूच्या घुमटावर होता. घुमट असलेली मुसलमानी पद्धतीची वास्तू ही मशीद किंवा दर्ग्याची वाटते. आपण भारतात प्रवेश करत नसून एखाद्या मशिदीत किंवा दर्ग्यात प्रवेश करत आहोत असा गैरसमज समुद्र मार्गाने येताना दुरून ती वास्तू पाहणाऱ्या परदेशी पाहुण्यांचा होऊ शकतो असं बहुतांश मुंबईकरांनी म्हटलं होतं. मुसलमानी पद्धतीची वास्तू बांधायला मुंबईकरांची हरकत नव्हती, हरकत होती घुमटाला. ही वास्तू गेटवे अर्थात प्रवेशद्वार असल्यानं तिचं डिझाईन फत्तेपूर सिक्रीचा बुलंद दरवाजा किंवा जौनपूरच्या अटाला मशिदीच्या दरवाजाच्या धर्तीवर करावं आणि त्यावर हिंदुस्थान का बुलंद दरवाजा असं लिहिलेली मोठी पाटी लावावी असं त्यांचं म्हणणं होतं.
1: काही मुंबईकरांना गेटवे बांधण्यासाठी केलेली संगमरवराची निवड चुकीची वाटत होती. ऐन समुद्रावर उन्हा पावसाचा तडाखा झेलत 24 तास 12 महिने उभ्या राहणाऱ्या या वास्तूसाठी संगमरवर अत्यंत निरुपयोगी असून मुंबईच्या दमट वातावरणात तो संगमरवर काहीच वर्षात काळा पिवळा पडेल आणि गेटवेची रयाच निघून जाईल असं त्यांचं म्हणणं होतं. तसंच मुंबईत संपूर्ण संगमरवरात बांधलेली एकही वास्तू नाही. त्याच परिसरात असलेलं ताजमहाल हॉटेल, यॉट क्लबची वास्तू आणि मुंबईतल्या इतरही देखण्या इमारती दगडी बांधकामाच्या असल्यामुळं गेटवेची संगमरवरी वास्तू अगदीच उपरी वाटेल असंही त्यांचं मत होतं.
2: काहींचं म्हणणं असं होतं की या वास्तूच्या बांधकामात संगमरवराऐवजी ग्रॅनाइटचा वापर करावा आणि तो इम्पोर्टेडच असावा. भारतीय ग्रॅनाइटची प्रत परदेशी ग्रॅनाइटच्या तुलनेत चांगली नसते. इम्पोर्टेड ग्रॅनाइटचा उल्लेख एकाने केल्यावर स्वदेशीचा

0: कट्टर पुरस्कर्ता असलेला दुसरा मुंबईकर चिडलाच. त्यानं असं लिहिलं की आपल्याला परदेशी काहीही नको, ग्रॅनाइट न वापरता संगमरवरच वापरावा, मात्र तो इटलीहून न मागवता आपल्या राजस्थानातल्या जोधपूरहून मागवावा. जोधपूरहून हा दगड रेल्वेने मागवता येईल आणि गेटवेची वास्तू ही राजाच्या इच्छेची पूर्तता असल्यानं रेल्वे कंपनी वाहतूक शुल्क आकारणार नाही, त्यामुळे बांधकामाच्या खर्चातही बचत होईल, असंही आपल्या म्हणण्याचं समर्थन त्यानं केलं होतं.
1: काही मुंबईकरांची संगमरवराला हरकत नव्हती, पण शामियान्याच्या धर्तीवर इमारत बांधायच्या सरकारच्या हट्टाला मात्र होती. मुंबईत गॉथिक, बायझँटाईन आणि मुसलमानी पद्धतीच्या इंडो सार्सेनिक शैलीतल्या अनेक इमारती अगोदरच होत्या, त्यात आणखीन एका इमारतीची भर सरकारनं घालू नये असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं तसं चुकीचं नव्हतं. गेटवे ऑफ इंडियाच्या प्रस्तावित जागेला अगदी लागून इंडो सार्सेनिक शैलीतील ताजमहाल हॉटेलची राजेशाही इमारत आहे. त्याच प्रकारच्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा त्याच पद्धतीची वास्तू बांधली तर ती अजिबातच वेगळी उठून दिसणार नाही. शिवाय ही वास्तू जर भारताचं प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात येणार असेल तर ती भव्य कमानीच्या स्वरूपात असणं जास्त संयुक्तिक होईल असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून सरकारनं रोमन ग्रीक पद्धतीची कमान बांधण्याचा विचार करावा. शिवाय मुंबईत ग्रीक शैलीतील बांधलेला टाउन हॉल आणि नॅशनल बँक म्हणजे आत्ताची स्टेट बँक या दोन इमारती वगळता या शैलीतली एकही इमारत नाही. अपोलो बंदरावर ग्रीक पद्धतीची कमान बांधून तिच्या माथ्यावर मध्यभागी चार घोड्यांच्या रथात बसलेल्या अपोलो या ग्रीक देवाचं शिल्प बसवलं तर ते अधिक उचित होईल आणि अपोलो बंदर हे नावही सार्थक ठरेल. आणि असं केलं तर मुंबईतल्या इतर वास्तूंच्या तुलनेत या वास्तूचं वेगळेपणही दिसून येईल हे त्यांचं म्हणणं पटण्यासारखंच होतं.
0: आणखी काही मुंबईकरांनीही या कमानीला पसंती दाखवली होती. त्यासाठी त्यांनी पॅरिसच्या आर्क दी ट्रायम्फ आणि लंडनच्या वेलिंग्टन आर्क किंवा कॉन्स्टिट्यूशन आर्कचं उदाहरणही दिलं होतं. पण कमानीवर अपोलोचा पुतळा न बसवता लंडनच्या कमानीप्रमाणे पंचम जॉर्जचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवावा असं सुचवलं होतं. या कमानीची भव्यता, देखणेपण आणि वेगळेपण पाहणाऱ्यांच्या नजरेत भरण्यासाठी तिच्या सभोवती बगीचा असावा अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती.
1: पुतळ्याबाबत एका मुंबईकरानं मात्र अतिशय अनोखी सूचना केली होती. त्याचा आक्षेप प्रस्तावित गेटवे ऑफ इंडियाच्या शैलीविषयी बिलकुलच नव्हता. त्याचं म्हणणं होतं की इमारत किंवा कमान कोणत्याही पद्धतीची बांधावी, पण तिच्यासमोर इंग्लंडचा पूर्वीचा राजा दुसरा चार्ल्स आणि त्याची राणी कॅथरीन ऑफ ब्रेगेन्झा या दोघांचे भव्य पुतळे बसवावेत. या दोघांचा विवाह झाला नसता तर मुंबई ब्रिटिशांना मिळालीच नसती, आणि ती मिळाली नसती तर भारत ब्रिटिश साम्राज्याचा मुकुटमणी होऊच शकला नसता. त्यामुळे मुंबई हा ब्रिटिश साम्राज्याचा भाग ज्या चार्ल्स कॅथरीनमुळे झाली त्या दोघांचे पुतळे भारताच्या प्रवेशद्वारावर उभारले तर ते अधिक योग्य ठरेल अशी सूचना करणारा हा एकमेव मुंबईकर होता. अर्थात या मुंबईकराची सूचना सरकारनं ऐकली नाही हे दिसून येतच.
2: आज आपण ऐकत होतो गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा चौथा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आताच आपण ऐकला कार्यक्रम अज्ञात मुंबई. पहाटे 5 वाजल्यापासून सुरू झालेला हा संगीताचा प्रवास आपणासोबत असाच सुरू राहणार आहे. दुपारी 2 ते 5 सत्रात आपल्यासोबत असेल आरजे सीमा आणि FM गोल्डवर 10 ते 1 यावेळी आरजे ममता आपल्याला साथ संगत करेल. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या चातुर्मासाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्य.

0: करण्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो मध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या 2.5 महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विविध कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया.
0: दिल्ली उच्च न्यायालयानं सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंधासाठीच्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एक नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काही तासातच ही अधिसूचना जारी करण्यात आली. राउंज एव्हेन्यू न्यायालयातील अधिकारी अनु ग्रोवर बालिगा यांचं न्यायालय सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची आणि संबंधित गुन्ह्यांची सुनावणी करण्यासाठी विशेष नियुक्त जलदगती न्यायालय म्हणून काम करेल असं यासंदर्भातील अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्र पाठवली होती. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसेवक सोनम वांगचुक यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या पाळण्याचं आवाहन केलं आहे. वांगचुक निरोगी रहावेत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे. दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं असून सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी 4 वेळा प्रस्ताव देण्यात आले असून आंदोलक तरुणांना चर्चेसाठी खुलं निमंत्रण दिलं असल्याचं ते म्हणाले.

नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. सध्या रोमानियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि रोमानियाचे राष्ट्रपती निकुसोर डेन यांच्या दरम्यान शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर या करारांवर सह्या करण्यात आल्या. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं की भारत आणि रोमानिया दरम्यान गेल्या 7 दशकांहून अधिक काळ घनिष्ठ संबंध आणि मैत्री आहे. दोन्ही देशातील संबंध काळानुरूप मजबूत होत असून अधिक महत्वाकांक्षी लक्ष आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आता नवीन टप्प्यामध्ये पोहोचत आहेत. आगामी 3 वर्षात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. ओडिशामधल्या पुरी इथं आज बहुडा यात्रा होणार आहे. ही भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांची श्री गुंडीच्या मंदिरापासून श्री जगन्नाथ मंदिराकडे होणारी परतीची यात्रा आहे. ही यात्रा म्हणजे वार्षिक रथयात्रेच्या उत्सवाचा समारोप मानला जातो. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सुरुवात एका भव्य उद्घाटन सोहळ्यानं झाली आहे. या 10 दिवसीय स्पर्धेमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवलीना बोर्गोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं पदक तालिकेमधलं आपलं खातं उघडलं. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेन हिला सरळ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकामध्ये 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारतानं या क्रीडा स्पर्धांमध्ये 61 पदकांची कमाई केली होती. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूमध्ये केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. या विजयामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नवसारी, वलसाड आणि सुरतमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू असून लष्कर, राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगोमध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: रहना तू पल पल दिल के पास जुड़ी.

0: सुरुवातीला ऐकूया आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र. त्यानंतर 1:05 गीत बहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर राबवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यास सांगितलं आहे. तसंच प्रस्तावित प्रशासकीय मंडळ, तज्ज्ञ समित्या, भागधारकांचं प्रतिनिधित्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा, सुरक्षा, संशोधन, पारदर्शकता, प्रशासन आणि मनुष्यबळ यासह विविध क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीचा तपशीलही सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला दुपारी 12 स्थगित करण्यात आलं. 12 कामकाजाला गोंधळातच सुरुवात झाली. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 स्थगित करण्यात आलं. लोकसभेतही नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर विरोधकांनी गोंधळ घातला, त्यामुळे लोकसभेचं कामकाज सोमवारी 11 स्थगित करण्यात आलं. दरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून संसदेच्या मकरद्वाराच्या बाहेर निदर्शनं केली. पेपर फुटीशी संबंधित प्रलंबित प्रकरणांच्या सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी स्वागत केलं आहे. या न्यायालयांमध्ये प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित प्रकरणांची नियमित सुनावणी होईल आणि त्यांचा जलदगतीने निपटारा केला जाईल. यामुळे युवकांना जलद न्याय मिळण्यास मदत होईल असं मेघवाल यांनी सांगितलं. ते म्हणाले,
2: प्रधानमंत्री जी ने निर्णय लिया कि पेपर लीक से संबंधित जो मामले अदालतों में लंबित हैं, चल रहे हैं, उनकी सुनवाई हम स्पेशली डेजिग्नेटेड फास्ट ट्रैक कोर्ट गठित करके करवाएंगे, जिससे डे टू डे बेसिस पे सुनवाई होगी, स्पीडी ट्रायल होगा और टाइम बाउंड इन्वेस्टिगेशन होगा, तो युवाओं को न्याय मिलेगा.
1: दरम्यान दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी हा आदेश दिला. केंद्र सरकारनं या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. नीट पेपरफुटी घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय खेळाडू उत्कटता, जिद्द आणि उत्कृष्टतेच्या भावनेनं स्पर्धेत सहभागी होतील असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतीय क्रीडापटूंचं कौशल्य, समर्पण आणि निष्ठा देशातील असंख्य नागरिकांना नेहमीच प्रेरणा देत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी उल्लेखनीय कामगिरी करून देशाचं नाव उज्ज्वल करतील असं विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. दिल्लीतील आंदोलनादरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्टीकरण पत्र सूचना कार्यालयानं दिलं आहे. समाज माध्यमावरील महिलेचा व्हिडिओ एआयद्वारे तयार केलेला डीप फेक असून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचं पीआयबीनं म्हटलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती सामायिक करू नका असं आवाहन कार्यालयानं केलं आहे. दरम्यान अफवा पसरवणाऱ्या 480 पाकिस्तान संचलित समाज माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे. तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी परदेशी अकाउंट्सवरील खोट्या माहितीला बळी पडू नये असं आवाहन दिल्ली पोलिसांनी केलं आहे. आज देशभरात आयकर दिन साजरा केला जात आहे. भारताच्या विकसित कर प्रणालीतील एक महत्वाचा टप्पा म्हणून हा दिवस आयकर विभागाची स्थापना आणि विकास दर्शवतो. तसंच हा दिवस कर प्रशासनाच्या करदात्यांसाठी केलेल्या पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रयत्नांवर प्रकाश टाकतो. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या बीजारोपण पर्यावरण रक्षण समूहातर्फे बीज प्रसाद हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात सहभागी वारकऱ्यांनी 5,00,000 देशी वृक्ष बीज संकलनाचा संकल्प केला असून आतापर्यंत 2,25,00,000 बियांचं संकलन पूर्ण झालं आहे. आज खामगाव इथून निघालेल्या विठ्ठल एक्सप्रेस या रेल्वेतील प्रवाशांना बीज प्रसादाचं वितरण करण्यात आलं असून यानिमित्त प्रत्येक वारकरी प्रवासादरम्यान बीज प्रसादाच्या माध्यमातून वृक्ष लागवड करतील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या

0: अदालत सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ होत आहे. लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं. अशा महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
1: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा. मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टी के एमपी भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए. मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज पांचवा दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं.
0: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या. कामकाज चालवणं अशक्य झाल्यानं अध्यक्षांनी आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्याने त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत आज श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला.
2: दिनांक 26 जुलाई 2026 को कारगिल विजय दिवस की 27वीं वर्षगांठ है. ये सभा भारतीय सशस्त्र बलों के उन वीर जवानों को श्रद्धापूर्वक नमन करती है.
0: देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना शांतता पाळून आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी मांडला. पेपर फुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. विधेयकाच्या मसुद्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले. यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयानं त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. या न्यायालयाच्या कारवाईला आजपासून सुरुवात झाली आहे. सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयांमध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचे सीबीआयने म्हटलं आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. देशातल्या विद्यार्थ्यांचं हित आणि नीट यूजी परीक्षेची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी सर्व समावेशक पावलं उचलली जात असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. नीट पेपर फुटी प्रकरणाशी संबंधित दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. सरकार या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत असून यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची ग्वाही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीनं दिली. मात्र तात्पुरत्या उपायांपेक्षा संस्थात्मक सुधारणा आवश्यक असल्याचं न्यायालयानं अधोरेखित केलं. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू केलेलं उपोषण काल मागे घेतलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आज यशस्वी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ APJ अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं

0: संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या पथकाचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रतिबॅलर झाले आहेत. अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला. फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदावर भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे. महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अर्काडी डर्वोकोरविच यांच्यावर युरोपियन महासंघाच्या कायद्यानुसार निर्बंध लागू झाले आहेत, त्यामुळे आनंद आता हंगामी अध्यक्ष म्हणून महासंघाचं काम पाहतील. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमागदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. 10 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 74 देशांचे संघ भाग घेत आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवहलीना बोरगोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेले 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकात 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारताने या क्रीडा स्पर्धांमध्ये 61 पदकांची कमाई केली होती. देशाच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढत आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी काल श्रीनगर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान एक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात आली. 600 हून अधिक प्रवाशांना त्याचा लाभ मिळाला. राज्यातल्या अमरनाथसह सर्व यात्रा उद्यापर्यंत स्थगित केल्या आहेत. आसाममध्ये पूरस्थिती असून 11 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. 103 निवारा शिबिरं उभारण्यात आली असून मदत कार्य चालू आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून बाधित नागरिकांच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभं असून त्यांना लागणारी आवश्यक ती मदत करण्यात येईल अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सामाजिक माध्यमांवरून दिली आहे. गुजरातमधल्या परिस्थितीची सविस्तर माहिती आणि बाधित भागांमध्ये सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती त्यांनी घेतली. त्याबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बाधित नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश तसंच महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. मणिपूरमध्ये 2023 झालेल्या हिंसाचाराशी संबंधित फौजदारी खटल्यांची दररोज सुनावणी घेण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत. तसंच या प्रकरणी विशेष तपास पथक आणि न्यायालयानं नियुक्त केलेल्या महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांच्या नेतृत्वातील देखरेख समितीला संबंधित प्रकरणांबाबतचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली yours.
3: इस समय ठीक 1:40 हुए हैं और आप सुन रहे हैं आपका मनपसंद चैनल FM रेनबो. तो चलिए कार्यक्रम हिट एंड हॉट को आगे बढ़ाते हैं और सुनते हैं कार्यक्रम का अगला गाना।
4: ये क्या लिफ्ट बीच में क्यों रोक दी?
5: तुम्हारा साथ ज्यादा ज्यादा बहुत ज्यादा देर रहने के लिए।
4: ओ माय गॉड, मेरी तो हिंदी कविता की क्लास है।
5: हिंदी कविता है ना?
4: हाँ।
5: वो मैं तुमको टीच करता हूँ।
4: तुम और हिंदी कविता?
5: तुम समझता मैं हिंदी कविता नहीं जानता? मेरे जीवन साथी प्यार किए जा, जवानी दीवानी खूबसूरत जिद्दी पड़ोसन सत्यम शिवम सुंदरम बेनहर। वो इंग्लिश।

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार श्रोते हो, शुभ दुपार। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो प्रसारण।

सेवा दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आज 107.1 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर कार्यक्रम घेऊन आले आहे. चला दोस्त हो बोलू काही आणि आपल्या सगळ्यांची दुपार संगीतमय करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे मी RJ सीमा निकम शिरोडकर. कार्यक्रम सुरू झाला आहे, चला दोस्त हो बोलू काही, सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, कालच आपल्या आकाशवाणीनं 100व्या वर्षात पदार्पण केलंय आणि आज आपली भेट होतीये तेही आकाशवाणीमार्फत. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून खूप शुभेच्छा.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ॲडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम
0: एकत्र
1: येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: शहाण्णव 95 94 93 92 91 90
3: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
2: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
3: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम किती तरी पर्याय आहेत.
2: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
3: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
2: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
3: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.
4: PM जय, अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज, म्यूजिकली योर्स।
4: मंडळी, थोड्याच वेळापूर्वी आपण कटार काळजात घुसली या चित्रपटातलं सूर निरागस हो हे गीत ऐकलं। शंकर महादेवन आणि आनंदी जोशी यांच्या स्वरांनी सजलेलं हे गीत, त्या गीताने आपल्या आजच्या कार्यक्रमाचा श्री गणेशा झाला असं म्हणायला काही हरकत नाही, नाही का? श्रोते, काही नाती नाही शब्दांच्या पलीकडची असतात, नाही त्यांना स्पर्श नसतो, चेहरा नसतो, पण त्यांची एक हळवी वीण जुळलेली असते। आकाशवाणी आणि तुम्ही श्रोते, हे नातं अगदी असंच आहे, नाही नाही म्हणजे आपण एकमेकांना पाहत नाही पण आवाजाच्या धाग्यांनी कायमचं जोडले जातो। आता एक गीत तुम्हाला माहितीच असेल, पाहिले न मी तुला तू मला न पाहिले। या गाण्यात नायक गीत रेकॉर्ड करतोय आणि नायिका ते रेडिओवर ऐकतीये गाणं, असं दृश्य। मग काय म्हणताय, ऐकूया हे गीत। केवळ आवाजाच्या माध्यमातून मनांना जोडण्याची ही किमिया आकाशवाणी इतके वर्ष करतीये, न पाहताही मनं जोडणाऱ्या या आकाशवाणीचं आणि तुम्हा श्रोत्यांचं हे जे नातं आहे, या अतूट नात्याला हे गीत समर्पित करूया आणि ऐकूया हे अजरामर सुरेल गीत। गायक आहेत सुरेश वाडकर, चित्रपट गुपचूप गुपचूप।
5: पाहिले न मी तुला तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले,

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: तर आपली भेट कधी ना कधीतरी होईलच. आपणही एकमेकांना समोरासमोर कधीतरी पाहूच, नाही का? काही श्रोतेसुद्धा हेच सांगतायत आणि हीच अपेक्षा ठेवतायत. लवकरच आपण इच्छा व्यक्त करूया की ही अपेक्षा लवकर पूर्ण व्हावी. पण श्रोतेहो, काय ना, आपल्याला भेटण्यासाठी एकमेकांना किंवा आपल्याला आपल्या आयुष्यात एक महत्त्वाची गोष्ट सातत्याने करावी लागते आणि आज तोच दिवस आहे. मला वाटतं तुम्हाला आपल्या पहाटेच्या कार्यक्रमात, गोल्डच्या कार्यक्रमात या दिवसाबद्दल कळलेलं आहेच. आज इंटरनॅशनल सेल्फ केअर डे आहे, अर्थात स्वतःची काळजी घेण्याचा आजचा हा दिवस आहे. आपण रोज किती गोष्टी जपतो, नाही? घर, काम, नाती, जबाबदाऱ्या, वेळापत्रक. अगदी मोबाईलची बॅटरी 20% आली तरी आपण लगेच चार्जर शोधतो, पण स्वतःची बॅटरी किती टक्के शिल्लक आहे याकडे मात्र दुर्लक्ष होतं, नाही का? नाही, होतच असावं. कारण आता जी सांगितली जी कारणं तीच. तर मंडळी, आज 24 जुलै म्हणजेच इंटरनॅशनल सेल्फ केअर डे हे सांगितलंच. या दिवसामागचा एक सुंदर विचार हा की 24 म्हणजे दिवसाचे 24 तास आणि 7 म्हणजे आठवड्याचे 7 दिवस. स्वतःची काळजी ही फक्त एका दिवसापुरती नाही हा, तर 24 तास आणि आठवड्याचे 7ही दिवस घेतली जायला हवी, हा त्यामागचा संदेश. 2011 पासून हा दिन

साजरा केला जातो. स्वकाळजी दिन ही खरं तर एक जागतिक जनजागृती मोहीमच आहे आणि आंतरराष्ट्रीय स्वकाळजी प्रतिष्ठान अर्थात ISF याद्वारे ती सुरू करण्यात आली. या मोहिमेचा उद्देश हाच की वैयक्तिक आरोग्य आणि आरोग्य सेवा प्रणाली या दोन्हींसाठी स्वकाळजी हा एक अत्यावश्यक पाया आहे हे अधोरेखित करणं.

मंडळी स्वकाळजी आजचा हा दिवस आहे आणि या वर्षीची 2026 ची आजची जी थीम आहे ती थीम अशी आहे की सेल्फ केअर पुट्स युअर हेल्थ इन युअर हँड्स टेस्ट ट्रॅक अँड थ्राईव्ह. म्हणजेच स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्या, नियमित तपासणी करा, आरोग्यावर लक्ष ठेवा आणि निरोगी आयुष्य जगा. तर ह्या दिवसात तून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे. तर कार्यक्रमात श्रोत्यांनी सहभाग नोंदवलेला आहे, त्यांची नावं सांगते. पीटर डाबरे आणि ज्यांनी सांगितलं गाणं आवडलं पण त्यांनी नाव नाही सांगितलं. त्याचबरोबर पंकज मोहड, प्रमोद राऊत धाराशिवहून, प्रणव शिंदे, दीपा पालकर, के राघवकुमार, प्रकाश कुलकर्णी, सिद्धेश रोडकर, पूनम खांडेकर, त्याचबरोबर संगीता सावंत, शुभांगी कारेकर, चंद्रशेखर मुळेकर, विवेक जांभेकर, विठ्ठल मसळेकर, सुप्रिया सावंत, अच्छा बहीण सुप्रित, बरं काहींनी संजय पाटील, नितीन स्वामी, काही श्रोते नावं सांगत नाहीत, कृपया नावही तुमचं खाली द्या. नीलांबरी कुलकर्णी यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. तर श्रोते 2:57 झालेली आहेत आणि वेळ सांगत आहे की आता चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. ज्याने ज्याने कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांचे खूप खूप आभार. ठीक 3 आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकणार आहात. 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणारच आहे. तेव्हा ऐकत रहा आणि ऐकवत रहा FM रेनबो आणि स्वतःची काळजी घ्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं. अशा महत्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
1: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा.

0: राहुल गांधी जी से अनुरोध करता हूँ, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टीज के एमपीज भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए। मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज पांचवा दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं।
1: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। राज्यसभेतही हे चित्र पाहायला मिळालं। शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली। त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली, त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या। कामकाज चालवणं अशक्य झाल्यानं अध्यक्षांनी आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं। येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्यानं त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत श्रद्धांजली वाहण्यात आली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला।
2: दिनांक 26 जुलै 2026 को कारगिल विजय दिवस की 27वीं वर्षगांठ है। ये सभा भारतीय सशस्त्र बलों के उन वीर जवानों को श्रद्धापूर्वक नमन करती है।
1: देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना शांतता पाळून आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी मांडला। पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कारवाईसाठी कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। विधेयकाच्या मसुद्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले। यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे। मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे। या न्यायालयाच्या कारवाईला आजपासूनच सुरुवात झाली आहे। सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे। रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला, याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे। या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे। नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले। न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर राबवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यास सांगितलं आहे। तसंच प्रस्तावित प्रशासकीय मंडळ, तज्ञ समित्या, भागधारकांचे प्रतिनिधित्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा, सुरक्षा, संशोधन, पारदर्शकता, प्रशासन आणि मनुष्यबळ यासह विविध क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीचा तपशील सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर आपलं उपोषण मागे घेतलं। यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते। यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्रं पाठवली होती। विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं। तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। शिक्षण पद्धती सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्या प्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते। दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन चालूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे। केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये आज 2 तास चर्चा झाली। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत 2 तास चर्चा झाली। त्यांनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर वार्ताहरांना दिली। आंदोलनकर्त्यांशी उद्या पुन्हा चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण आणि संशोधन विकास संस्था DRDO आज यशस्वी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ APJ अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDO पथकाचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले आहे. अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांना

पाहतील. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवलीना बोरगोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. महिलांच्या 75 किलो वजनी गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यात विजय मिळवला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे घडलेल्या घटनांमुळे आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आतापर्यंत 891 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच काही रस्त्यांवरील वाहतूकही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. जगबुडी नदीच्या प्रवाहात काल एक ट्रक वाहून गेला. ट्रक चालकाचा त्यात मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात वीर धरणातून 15,011 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे निफाडमध्ये गोदाकाठ परिसरात पाणी शिरलं असून सायखेडा पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून तब्बल 88,935 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. निसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या सर्व शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि पिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: सत्तर एम एम थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: एकशे सात अंश 1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर कार्यक्रम सुरू झाला आहे सप्तरंगी साथ. आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मी RJ सीमा निकम शिरोडकर. मंडळी, आपण वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी, वेळी झाली राधा ऐकून बासरी, ही गवळण किंवा अशा गवळणी ज्याच्यामध्ये कृष्ण बासरी वाजवतोय आणि राधा वेळी झाली आहे, मंत्रमुग्ध झाली, अशा गवळणी अनेकदा ऐकल्या असतील. नाही, आता राधा वेडी झाली आहे तर का तर बासरी ऐकून. बासरीचे बोल असतातच मंत्रमुग्ध करणारे, आणि त्यात जर का श्रीकृष्णाच्या बासरीने जर राधा मंत्रमुग्ध नाही होणार तर मग काय. आणि त्याच्या बासरीने, श्रीकृष्णाच्या बासरीने केवळ राधाच नाही तर मुक्की जनावरंसुद्धा मंत्रमुग्ध होत असत.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी, बासरी हे भारतातलं सर्वात प्राचीन आणि लोकप्रिय वाद्य, ज्याला सुशीर वायुवाद्य सुद्धा म्हटलं जातं. आता बासरींच्या प्रकारात जी आडवी बासरी असते तिला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात सर्वाधिक वापरलं जातं, आणि जी सरळ असते ती लोकसंगीतात आणि काही प्रादेशिक परंपरांमध्ये सुद्धा वापरली जाते. आपल्या भारतात बासरीला पवित्र स्थान आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या हातातली बासरी प्रेम, भक्ती, शांतता आणि निसर्गाशी एकरूपता याचं प्रतीक मानलं जातं. 20व्या शतकापर्यंत बासरीचा वापर हा मुख्यतः लोकसंगीतात होत असे.
2: विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे वारकऱ्यांचं ब्रीद होत. पांडुरंगाला ते विष्णूपेक्षा नारायणापेक्षा वेगळा मानतच नव्हते. श्रीकृष्णाच्या अवताराची तर संतांच्या मनावर केवढी मोहिनी. म्हणून तर ते कधी विरहिणीची भूमिका घेऊन कान्हू वनमाळीच्या भेटीसाठी आतुर होतात, तर कधी त्या गोपाळकृष्णाचे सवंगडी होऊन त्याच्याशी खेळीमेळीनं भांडण मांडतात. वृंदावनात वेणू वाजू लागली आणि ती मधुर मुरली स्थिरचरांना वेड लावू लागली की भानुदासासारखे संत कवीही मोहरून जातात. प्रेमभुलीनं खुळावलेल्या गवळणीसारखे त्या ठकड्या मुरलीधराचं कौतुक करायला लागतात, आणि ठाय लयीत नेहमी वावरणारी अभंगवाणी मग गवळण गाणी गात नाचू लागते. वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धनू गाजे.

0: Akashvani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: विसाव्या शतकापर्यंत बासरीचा वापर मुख्यतः लोकसंगीतात होत असे असं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. मात्र पंडित पन्नालाल घोष यांनी मोठ्या आकाराची सुमारे 40 ते 42 इंचांची बासरी विकसित करून तिला शास्त्रीय मैफलीत स्वतंत्र स्थान मिळवून दिलं. आणि त्यानंतर पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी आपल्या अद्वितीय वादनशैलीमुळं बासरीला जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवून दिली. वैदिक काळात बासरीचा उल्लेख वेणू या नावानं आढळतो. मी आत्ताच उल्लेख केला तो म्हणजे पंडित पन्नालाल घोष यांचा. तर आज आहे त्यांचा जन्मदिवस. पन्नालाल घोष हे एक प्रख्यात बासरीवादक होते. त्यांचं संपूर्ण नाव होतं अमल ज्योती घोष. जन्म 24 जुलै 1911 रोजी बारिसाल बांगलादेश इथं झाला. आणि त्यांचे वडील अक्षयकुमार घोष हे उत्तम सतरिया होते. पंडित पन्नालालजी वयाच्या 14व्या वर्षीच बासरीकडे आकर्षित झाले होते. त्यानंतर मग त्यांनी पुढे अनेक मान्यवर मंडळींकडे संगीतातलं शिक्षण घेतलं. आणि त्यांच्याविषयी आपण सप्तरंगी साथ या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. त्याआधी एक सुंदरसं गीत ऐकूया.

0: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका.

0: वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: एकोणीसशे 1940 ते 1944 या काळात पंडित पन्नालाल घोष यांनी चित्रपट क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं आणि त्यानंतर पुढेही 1956 पर्यंत ते बासरीवादक म्हणून कार्यरत होते. त्यांनी बासरीवादनाचे स्वतंत्र कार्यक्रम देखील केले. तसंच आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रात 1956 पासून ते वाद्यवृंद निर्देशक म्हणून सुद्धा कार्यरत होते. आणि 1940 साली जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा बॉम्बे टॉकीजमध्येही काही काळ बासरीवादन आणि संगीत दिग्दर्शकाचं कामही त्यांनी पाहिलं. पन्नालाल घोष यांनी बासरीत आमूलाग्र परिवर्तन घडवलं. त्यांनी बासरीची लांबी तर वाढवली, तसंच बासरीवर बोट ठेवण्याचं जे वेगळं तंत्र असतं ते त्यांनी विकसित केलं. त्यासोबतच त्यांनी अनेक नवीन रागांची देखील निर्मिती केली. त्यातला राग जयंत हा एक महत्त्वाचा राग मानला जातो. बासरीवादनाच्या क्षेत्रात ते युगप्रवर्तक होते. आणि वेणूवादनाला भारतात दीर्घकालीन इतिहास असला तरी बासरीवादनाला एक स्वतंत्र स्वायत्त दर्जा मिळवून देण्यात पन्नालाल घोष यांचा फार मोठा वाटा होता.
0: जंगल सफारी

ख्याल गायनातल्या आलापासारखे विलंबित संगीत विस्तार आणि सतार सरोद इत्यादी तंतुवाद्यातल्या झालासारखे द्रुतवादन प्रकार या दोहोंना बासरी वादनात अंतर्भूत करून पन्नालाल घोष यांनी या वाद्याची सांगीतिक विकसन क्षमता विस्तृत केली आणि यासाठी त्यांनी संशोधन केलं. मोठ्या व्यासाची अधिक लांबीची आणि परिणामत अधिक स्वरक्षेत्राची बासरी त्यांनी तयार केली. अर्धपाव इत्यादी स्वरांतर आणि मिंडकामासारखे संगीत लंकार त्यांनी बासरी वादनातून यशस्वी करून दाखवले. संगीत दिग्दर्शक आणि रचनाकार म्हणूनही त्यांनी कीर्ती मिळवली.

3:46 झालेली आहेत. सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे आज आपल्यासोबत आरजे सीमा निकम शिरोडकर श्रोतेव आणि आपण पंडित पन्नालाल घोष बासरीवादक पंडित पन्नालाल घोष यांच्याविषयी सप्तरंगी सात या कार्यक्रमात अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पन्नालाल घोष यांच्या इंतजार बसंत या चित्रपटांच्या संगीत रचना आणि आशा बागेश्री ऋतुराज कलिंग विजय भैरवी ज्योतिर्मय अमिताभ इत्यादी वाद्यवृंद रचना अतिशय गाजलेल्या आहेत.

बासरीवादक पंडित पन्नालाल घोष त्यांच्या शिष्यगणात अनेक प्रसिद्ध बासरीवादकांचा समावेश आहे. दिनांक 20 एप्रिल 1960 या दिवशी ते आपल्यातून निघून गेले. लोकवाद्य म्हणून ओळखली जाणारी बासरी आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात ज्या उंचीवर पोहोचली आहे त्या प्रवासाचे सर्वात मोठे शिल्पकार म्हणजे पंडित पन्नालाल घोष. आज त्यांचा स्मृतिदिन होता. त्यांचं नाव इतिहासात सदैव आदरानं कृतज्ञतेने स्मरणात राहील. त्यांच्या जयंती त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या अशा महान कलाकाराला विनम्र अभिवादन. श्रोते हो, आणि आता वेळ झालेली आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. कार्यक्रमात ज्या ज्या श्रोत्यांनी सहभाग नोंदवलेला आहे त्यांची नावं मी आता सांगते. घनश्याम पाटील, शंकर साठे, अजय अणसूरकर, वसंत पारुंडेकर, त्याचबरोबर मंगेश म्हात्रे, अरविंद कुलकर्णी, कल्पना राजू, त्याचबरोबर प्रमोद राऊत, रसिक म्हात्रे, चंद्रशेखर भाटवडेकर, दीपा पालकर, चंद्रशेखर मुळेकर, पंकज मोहोड, मुकुंद कुलकर्णी, गौतम भिंगारडे, आनंद मोकाशी, पूनम खांडेकर, प्रज्ञा वनारसे, प्रणव शिंदे, नीलांबरी कुलकर्णी, सिद्धेश शिरोडकर, या सगळ्यांनी

0: कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे.
1: बरं,
0: तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आता सप्तरंगी सात या कार्यक्रमात जरी आपण इथेच थांबत असलो तरी 3:58 आपण मराठी ठळक मराठी बातमीपत्र ऐकणार आहोत. त्याचबरोबर 4 सांजेच्या पारी या कार्यक्रमात आपली भेट होणार आहे. आज शुक्रवार आहे त्यामुळे आजचा सांजेच्या पारीमध्ये तुम्हाला कोणीतरी भेटायला येणार आहे. तुम्हाला कळलंच असेल आत्तापर्यंत. छान गावरान गप्पा मारूया, त्यामुळे ऐकत रहा आणि ऐकवत रहा FM Rainbow.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
2: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ॲडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम
3: एकत्र येतात
2: जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
1: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी

0: 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.
2: ठळक बातमीपत्र. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. येत्या रविवारी कारगिल विजय दिवस असल्यानं त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत आज श्रद्धांजली वाहण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री रुग्णालयात केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर उपोषण मागे घेतलं. त्यानंतर आज केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये 2 तास चर्चा झाली. आंदोलनकर्त्यांनी 3 मागण्या केल्या आहेत. त्यावर विचार करण्यासाठी उद्या दुपारपर्यंत वेळ मागितला असून उद्या पुन्हा चर्चा करणार असल्याचं मंत्री JP नड्डा यांनी सांगितलं. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. विधेयकाच्या मसुद्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रूप दिलं जाईल आणि संसदेच्या याच अधिवेशनात हा कायदा संमत केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 332 अंकांची घसरण झाली आणि तो 76,060 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 102 अंकांची घसरण नोंदवत 23,767 अंकांवर बंद झाला. ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: गावाचं कितीही मोठं टाउन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद. मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
2: एकशे सात अंश एक मेगाहर्ट्स वर न्यूज ऑन AIR या ॲपवर कार्यक्रम सुरू झालाय सांजच्या पारी. आणि आज सांजच्या पारी या कार्यक्रमात म्या गंगी तुम्हा समद्यांना भेटाय आलिया. हा तुमचं कार्यक्रमात की नाही तुमच्या चेहऱ्यावरच्या गॉड हास्यागत गॉड गॉड स्वागत. अगदी गॉड प्रॉमिस घेऊन सांगते बरं का. काय म्हणताय मंडळी. काय आपली भेट काय लक्षात बिक्षात हाय का नाही हो तुमच्या. हा का त्या पावसाच्या बदाबदा पाण्यागत वाहून बिहून गेली का काय आठवण. बघा बघा जरा आठवा. हा आठवत आहे काय. बरं बरं चालतंय की मग जरा टकुऱ्याला वाईस थोडासा त्रास द्या. नाही नाही म्हणजे थोडंसं डोक्याला त्रास द्या हो. आठवण येते का बघा तोपर्यंत गाणे लावते.

काय मग मंडळी, खाजवलं का नाही तुम्ही डोकं? हा काय म्हणताय, खाजवलं? अरे चला, चांगलं आहे चांगलं आहे. म्हणजे कसं आहे, कार्यक्रमात तुम्ही सहभाग नोंदवलेला दिसतोय असं म्हणायला हरकत नाही, नाही का? बरं, कसं आहे मंडळी, तुम्हासने आपली भेट आठवली तरी उत्तम, आणि नाही आठवली तरी बी काय हरकत नाही हो. कसं आहे बघा, कालच आपल्या आकाशवाणीला की नाही 99 वर्ष पुरी झाली. किती 99 बया, कसलं भारी ना. अहो मला तर लय म्हणजे लय म्हणजे लयच आनंद झाला. तुम्हासने बी झाला ना, खरं सांगा. अहो झालाच असणार की हो, त्याशिवाय वय तुम्ही आता मला ऐकताय. मंडळी, तुम्हासने तो महाराष्ट्र शायर पिक्चर माहीत आहे ना?

0: चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत
1: ए हॅलो व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम कितीतरी पर्याय आहेत
0: हो पण मेंदूचं काय त्याचेही व्यायाम करायला हवेत
1: अच्छा म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज बरं त्या कशा करायच्या
0: रेडिओ ऐक ना स्मृतीवर्धन
1: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन

हे गाणं आणि मगाचं चांदणीचं गाणं आपण जे ऐकलं की नाही ते शाहीर सिनेमातलं आहे. मंडळी अहो बघता बघता अगदी उद्या एकादशी आषाढी आली. मंडळी आता कसं आहे ना, आताच्या काळात की नाही लई सोपं आहे बघा वारीला जायचं, तिथं जाऊन फुगड्या घालायच्या, देवाच्या भक्तीत रमायचं. आणि आता तर काय बातम्यांमध्ये सारखं ते हिडिओ असत्यातीच, आणि दांडकी घेऊन ती जिनिसवर नाही ते काय ते जिनिसवर साड्या आणि येगळीच रंगरंगोटी करून आलेली तरणी तरणी तरणी ताटी पोरं पोरी अहो ती येत्या ती. आणि मग तुम्हाला हिथं येऊन कसं

ಬಿಟ್ಟೆ ಅಸೈ ಚರ್ತೈತಿ. ಅನ್ ಮಗು ಓ ಮೈ ಗಾಡ್ ಲುಕ್ ಎಟ್ ಪೀಪಲ್ ಸೋ ನೈಸ್ ಅಸಂ ಕಾಯ್ ತರಿ ಭಯ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮಧ್ಯೆ ಅಸಂ ಕಾಯ್ ತರಿ ಬಡಬಡ ಕರತ್ ಫೋನ್ ಮಧ್ಯೆ ಬಡಬಡ ಕರ್ನಾರಿ ಸಾರಖಿ ಆಜುಬಾಜುಲಾ ಅಸ್ತೈತಿ. कशी का असना ती देवा धर्माच्या नाती लागते ती की नाही अहो आपली संस्कृती जवळनं बघते ती पायी चालते ती वारी करते ती आणि बरं का माणसांची सेवा बी करते ती मग काय वाईट आहे नाही का. अव त्यांना वारी म्हणजे काय तिथं लोक काय येते ती हे लोकांना विचारून लोकांना सांगायचं असतं. मग ज्यांना नाही जमत जायला त्यांना आपलं घरात बसून एका क्लिकवर सगळं कळतंय नाही का. हा हे अशी चालली आपली दुनिया.

मंडळी, आता तुम्ही म्हणाल काय बोलली ही गंगी आणि गाणं कसलं लावलं. आता कसं आहे बघा, आपल्या गावरान गोष्टींमध्ये अशी गाणी पाहिजेत की नाही आपल्याकडं. अहो, कृष्णा शिंदे यांनी गायलेलं कवाच्या तवाच्या काळातलं हे गाणं, आता बी काय परिस्थिती सगळी नाही बदलली, पण बदलली की नाही. अहो, फोटोसाठी का होईना, तुमच्या पोरी तुमची पोरं असा आपला पारंपरिक साज घालते ते की नाही, मग थोडक्यात तरी आपण खुश होतोय की नाही. जग बदलतं तसं आपण बी बदलावं लागतं, होय की नाही? हां, खरं आहे की नाही सांगा बघू. बरं मंडळी, तुम्ही झालाय का व कधी वारीत सामील बिमील? मला माहीत नाही तुमचं, पण अहो.

आमचं काय झालं, अहो एकदा मी माझी मैत्रीण आहे की नाही सुमी, माझी मैत्रीण माहीत आहे ना तुम्हाला सुमी, तर आम्ही दोघींनी ठरवलं की आता आपल्याला काय वारीला नाही जाता येत, पण आपण काय करूया, गावच्या मंदिरात की नाही रोज हरिपाठ असतो, भजनं असते ती, तर आपण तिथं जाऊया. आणि कसं आहे, आषाढी एकादशीला गावातनं पालखी दिंडी निघती, त्यात आपलं जाऊया. तेवढंच कसं, जरा आपल्याला बी वारीत जाऊन आल्यासारखं वाटलं.

0: या शेजारणी न बर नाही केलं ग बया, या शेजारणी न बर नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया,
1: मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया।
0: पंढरीची वाट लय अवघड, काय सांगू जीवाची परवड, चालता चालता माझ्या पायाला आलं फाड।
2: केवढं फाड आलं?
0: एक एक सुपारी एवढा म्हणूनच म्हणती।
2: काय म्हणती?
0: या शेजारणीनं बर नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया। पंढरीच्या वाट गळ्यामंदी माळ, गळ्यामंदी माळ हातात टाळ, आणि आरडून आरडून उठलं माझं कपाळ।
2: मग थोडं मीठ नाही तर सूट उघडून कपाळावर थापायचं।
0: त्याने कुठं कपाळ टाकतंय मी म्हणूनच म्हणती।
2: काय म्हणती?
0: ह्या नतवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया। पंढरीच्या वाट मी धरीला उपास, धरीला उपास नाही घेतला घास।
2: अगं मग फराळ बिराळ करायचा?
0: अगं ही निर्जरा एकादस, वर्षातून एकदा येते, ह्यात काय खायचं नसतं। पण मी एक किलोमीटर तळ खाल्ली, काय मेला आता माझ्या जीवास, पोटात कावळ वळणाय लागलं।
2: इतकं खाऊन पी?
0: अगं म्हणूनच म्हणती।
2: काय म्हणते?
0: शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया। पंढरीच्या वाट सोवळ ओवळ
2: म्हणजे?
0: अगं शिवता शिवत झाली की आंघोळ, शिवता शिवत झाली की आंघोळ, दिवसात न तिंदा तिंदा केली आंघोळ, तरी नाही गेला अंतरीचा खळमळ।
2: थोडा पाच एक साबण घ्यायचा, खसा खसा अंगाला लावायचा, म्हणजे सगळा मळ गेला।
0: अगं साबण कुठं मन धुतो वय ग? अगं म्हणूनच म्हणती।
2: काय म्हणते?
0: या नतवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया। जनार्दनी पंढरीची वारी, वारीनं केली तारांबळ भारी।
2: काय तारांबळ
0: बया? केवढी तारांबळ? आंघोळ करायची तारांबळ, लाईन लावायची तारांबळ, दर्शनची तारांबळ, माझ्या घरी केवढी पेंबळ।
2: आता पेंबळ?
0: हो माझी मस्त मायाशा पाणावती का पेडकाला पाहून देत असेल का? हल्या हल्या थुत्र हरी डोक।
2: अहो आत्या बाई, ही पंढरपूर आहे, पंढरपूर आपलं घर नव बरं का?
0: आणि म्हणूनच म्हणते।
2: काय म्हणते?
0: ह्या नतवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: तर आमचं तर बाबा ठरलं की आता काय वारीला तर काय जायला येत नाही. तर आपलं जसं तुम्हाला आत्ताच सांगितलं की एकादशीला आपली गावातनं पालखी दिंडी निघते तेव्हा त्यात जायचं, बरं की नाही? तेवढंच जर आपल्याला बी वारीत जाऊन आल्यासारखं वाटावं म्हणून, तर मग काय झालं, ठरल्याप्रमाणे मी गेले सुमीकडं. बघितलं तर सुमी चुलीजवळ बसली होती, फार अगदी तोंडबिन पाडून. मी तिला अगदी लांबनं बघितलं आणि तिच्याकडे जात तिचं पडलेलं तोंड बघून मला वाटलं सुमीला काय अडचण बिडचण आली असेल बाबा म्हणून आपली तोंड पडून बसली. नाही, कसं आहे, मंदिरात नाही जमायचं वाटतं यायला तिला, ह्यो आपला विचार करत गेले जवळ. बघते तर काय घरातल्या त्यांच्या त्या गॅसवर मोठा गॅस करून चा उकळतोय,

आणि ही ज्या चुलीजवळ बसली त्या चुली दूध. मी विचार करते काय आकरीत आहे, गॅस बी चालू आहे, चूल बी चालू आहे आणि दोन्ही चालू ते पण एवढं फास्ट. चुलीचा जाळ बी लयच. मला तर बया काय बी कळेना म्हटलं. आता हिच्याशी बोलावं तर कसं बोलावं, हिला काय विचारावं, काय झालं बिलंय का नाही घरात आपल्याला कसं माहिती ना. म्हटलं असू दे, थोडा वेळ तिला देऊया, तिचा तिचा मीड टाईम असेल असं आपलं उगाच मला वाटलं हो. म्हणून काय म्या तिला त्रास नाही दिला, पण मी आपले विचार करत बसले. हां तुम्ही पण विचार करताय वे तिला नक्की काय झालं ते. बरं चालतंय, तुम्ही बी विचार करा, तोपर्यंत मी एक गाणं लावते.

0: तर मंडळी, मी आपली विचार करती की नक्की काय बरं झालं असल. अनसू मी एवढी गपगप आहे, दोनदा आवाज दिला तरी बी मी तिला तरी बी ती गपच आहे. आणि घरात जरा बघितलं डोकून तीट तर फक्त तिच्या आत्याबाहेच होत्या. त्या बी अगदी गपचूप बसल्या होत्या. शेवटी चुलीचा जाळ जरा वाढला की नाही तेव्हा मीच त्यावर जरा पाणी पटकन घातलं. अहो ती लाकडं आहेत की नाही बाहेरपर्यंत आली होती जळत. आणि तो गॅस बी बंद केला तेव्हा कुठं सुमी भानावर आल्यागत झाली. म्हटलं अगं काय हे काय हो अवतार काय केलायस, जायचं नाही वय मंदिरात. अगं काही विसरलीस का काय? तशी सुमी त्या लाकडांगत अगदी त्या जाळ्यागत लाले लाल होऊन बोलली,
1: कशाला जायचंय? हा कुणाला जायचंय? हरिनाम घेऊन काय संसार त्यागायचा आहे वय, मोक्ष मिळवायचाय? मंदिरात जाऊन घरातली कामं कोण करणार? त्या जनाबाईला हा जसा त्या संत जनाबाईला इटू मदत करत राहायचा तसा येऊन तुला मदत करणार आहे वय, तिला दळण देऊन द्यायचा, बाकी काय काय करायचा? तसा तुझ्याकडं कोण येणार आहे वय इटू बिटू? आणि गावातल्या बाया जाते ती, त्या जाते ती का जास्त मंदिरात जात्यात का? ज्या काय भक्तीचं गोडवं गायच्यात ना त्याही तर आपल्या घरात गा, उगा कशाला जायचंय घराबाहेर?
0: सुमी अशी तडा तडा बोलायला लागली. भया माझ्या तर डोक्या शिट्ट्याच वाजल्या. म्हटलं काय झालं नेमकं हिला, मला तर काय बी कळना. मी आपलं कसं बसं सुमीला शांत केलं. आता तो आकडम झालेला गोळा माझ्याजनं कटला शांत होतोय, तरी बी आपलं उगाच आपला मी थोडा प्रयत्न केला आणि विचारलं. म्हटलं अगं सुमे नक्की काय बरं झालंय ग तुला, नाही म्हणजे एवढी गरम कशाला झालीस ग? अगं तुझ्या एवढ्या गरम होण्यानं ती चुलगार झाली तुझ्या मोर बघ बघ. सुमी म्हणाली गरम नाही होणार तर राग, हा गरम नाही होणार आगीसारखं तर काय हे एवढं सगळं मला बोलल्या. मी म्हटलं तुला तुला बोलल्या? तुला कोण बोललं? कसं बोलू शकतं तुला, कोण बोललं? मला काय म्हणाली माहिती आहे का? आणखी कोण बोलणार आहे? मला घरात ऐकवणारी एकच व्यक्ती आहे, घरात कोण बोलतं मला? तसं मी आतल्या घरात डुंकून बघितलं आणि तिच्याकडे पटकन बघितलं. तिनं फक्त मानेनं होकार दिला. तुम्हाला कळलं का कोण बोललं तिला एवढं? ते कळलं तुम्हाला?

तर मंडळी तुम्हाच नाही कळलं ना, मला बी तवाच कळलं. आत्याबाई म्हटलं, अरे देवा, म्हणजे तुझ्या सासूबाई बोलल्या. अगं त्या कसं काय एवढं बोलल्या? अगं पण झालं काय त्यांना एकाएकी? नाही म्हणजे सकाळी तर गुळाच्या ढेपकत गोडगोड बोलत होत्या, आता गुळाच्या जागी कारलं खाल्लं का काय ग त्यांनी? सुमी म्हणाली, खाल्लं असल, फक्त कारलंच नाही तर यल बी अक्का खाल्ला असल, अक्काच्या अक्का यल, त्याशिवाय काय एवढं कडू बोलल्या? मी म्हटलं, अगं पण असं झालं काय बोलायला, तू काय म्हणालीस का? अन अगं कामं बिमं तर सगळी आटपलीस तू, जेवण तयार आहे, चहा बी केलायस, अंगण झाडून देवपूजा बी केलीयस, आणि हे काय, हे काय सकाळसाठी भाजी बी निवडलीस की? मग काय झालं? तोच विचार, मला त्या बोलल्या, म्या काय परत बोलले नाही त्यांना, हे तच बसली बघ. बर सुमे, राग घेऊन टाका, आपण आपण दोघी जाऊन त्यांना विचारूया. विचार तूच. भया दया सुमेच्या सुमेच्या सासूमध्ये माझं भजन झालं की ओ, मंदिरातलं भजन राहिलं बाजूला आणि ह्यांचंच भारुडत तमाशा ऐकायला लागायला लागलाय. कसं बसं तिला शांत केलं, म्हटलं चल जाऊया. कसं बसं गेलो आम्ही, तर आम्ही दोघे बी गेलो त्यांच्याकडं आणि विचारलं, म्हटलं काय झालंय व नेमकं तुमसनी का असं बोलला? तर त्या काय म्हणल्या माहिती आहे का? माझ्या सासूनं मला असंच विचारलं होतं, कधी कुठल्या कार्याला जाऊ दिलं नाही, आणि जरी दिलं ना तरी लय ऐकवलं. मला बी लई इच्छा असायची, पण नाही बया त्यांनी कधी जाऊ दिलं नाही. हो काय आता मला सुमीला हे उत्तर ऐकून काय बोलावं हे क्षणभर कळलंच नाही. आता ही सुमीची आत्या सख्खी, हीच तिची सासू.

आणि तरी बी ती सुमीला अशी वागवती बघून जरा वेगळंच वाटलं. नाही म्हणजे ते अशा नाहीत ना म्हणून जरा अजूनच वेगळं वाटलं. आम्ही त्यासनी म्हटलं, अहो आत्याबाई तुम्ही हे सगळं त्या काळातलं कशाला बरं काढताय, घाबरत घाबरतच म्हटलं जरा. त्या काय बोलणार तेवढ्यात आम्ही दोघी जरा त्यांच्या मोरं गप्प बसलो. आता आम्ही गप्प बसलो आहे तोपर्यंत एक गाणं ऐकूया.

बाई साहेबांना करीन म्हटलं चांगलं चुंगलं, बाई साहेबांना करीन म्हटलं चांगलं चुंगलं, पणी सारत्या पणी गाडग उलट टांगलं, आंधळी दूध तूप लोणी अंगावर सांडलं, मी काय चांगलं चुंगलं करण्यासारखी नव्हती होई, बाई साहेबांना भरीन म्हटलं बांगड्या, बाई साहेबांना भरीन म्हटलं बांगड्या, पण कासाराच्या मोडल्या टांगड्या, मी काय बांगड्या भरण्याजोगी नव्हती.

0: म्हणतात चुळी, पण जळी शिंप्याची आळी, मी काय चुळी घेण्याजोगी नव्हती वय,
1: बायचा बाल्याचा बायचा बाल्या,
0: गाडीचं बघा की लोट्यात बघा,
1: काय करू बायाचा बायचा बाल्या,
0: बाई साहेबांना घ्यावं म्हटलं लुगड, बाई साहेबांना घ्यावं म्हटलं लुगड, पण कोष्ट्याच दुकान नव्हतं उघड, मी काय लुगड घेण्याजोगी नव्हती वई,
1: बायचा बाल्याचा बायचा बाल्या,
0: गाडीचं बघा की लोट्यात बघा,
1: काय करू बायाचा बायचा बाल्या,
0: बाई साहेबांची घालीन म्हटली विणी, बाई साहेबांची घालीन म्हटल विणी, पण घुशीनं पळावली फणी, मी काय वेणी घालण्याजोगी नव्हती वय,
1: बायचा बाल्याचा बायचा बाल्या,
0: गाडी लोटण्यात तू बाबा,
1: काय करू बायाचा बायचा बाल्या,
0: बाई साहेबांना घ्यावं म्हटलं डोरलं, बाई साहेबांना घ्यावं म्हटलं डोरलं, पण तोंडाराच डोकं फिरलं, मी काय डोरलं घेण्याजोगी नव्हती वय,
1: बायचा बाल्याचा बायचा बाल्या,
0: गाडीत तू बाबा, फिरत तू बाबा,
1: काय करू बायाचा बायचा बाल्या,
0: बाई साहेबांच्या पोराला करीन म्हटलं बाळा, बाई साहेबांच्या पोराला करीन म्हटलं बाळा.

0: 的吃饭房，娱乐室的吃饭房。
1: 拜神拜了，拜神拜了，
0: 拜神拜了，拜神拜了，
1: 拜神拜了，
0: 拜神拜
1: 了，
0: 拜神拜了，
1: 拜神拜了，
0: 拜神拜了。
2: आणि मग कशी बशी हिम्मत करून थोडंसं आम्ही त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. आम्ही तेच ती म्हटलं, आत्याबाई तुम्ही तुमच्या सासूच्या आई नववार नेसायचा, आता तुमच्या सासूबाई नाहीत, तुम्ही सहावार नेसता तर आता जमत नाही ना, कारण की तुम्हाला न जमतच नाही नववारीत. आणि पहिलं तुम्हासनी फोन म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं, केवढा घाबरायचा हो तुम्ही. हां, पण आता तुम्ही परदेशात फोन करून तुमच्या माणसांना अगदी जवळ असल्यागत बघता, तुम्हीच बघता की नाही, तुम्हीच काय काय बटणं बिटणं दाबता, हे सगळं काय आहे व अहो, बदल परिवर्तन. अहो काळानुसार परिस्थितीनुसार माणसानं बदललं पाहिजे नाही वय. पहिला काळ तवाची गोष्ट लई अगळी होती, अहो आताचा जमाना अगळा आहे. आणि अहो सुमी काही तोकड्या कपड्यात पार्ट्या कराय, नाहीतर तुमच्या काय म्हणतात ते जाणार आहे का? नाही हो, तुमच्या सासूगत नववार बिवार निसून कपाळावर टिकली, नाहीतर असं ठसठशीत लाल कुंकू लावून नतबीत घालून अगदी मराठमुळं साज घालून दिंडी दिशी ती जाणार. माझा काही तोकडा कपड्यावर आणि पार्ट्यांवर आक्षेप बिक्षेप नाही बघा, तो प्रत्येकाचा हक्कच आहे. तसं सुमीनं बी काय करायचं, तो तिचा हक्क आहे. आता तुमच्या वेळी तुम्हासनी बी हे पाहिजे होतं.

काय करायचं ह्याच्यावर तुमचा हक्क होता, पण त्याची तुम्हाला जाणीव नव्हती ना, तुम्हाला नव्हतं ना तुमच्या सासूला काय बोलायची हिंमत, किंवा तुमच्या सासूबाईनं त्यांच्या सासूबाईनं बोलायची काय हिंमत नव्हती, पण म्हणून काय गाठी सुटल्या नाहीत असं झालंय का? हळूहळू हळू तुम्ही साधला की नाही संवाद, सोडवलं की नाही सगळ्या गोष्टी? अव माझी आई काय म्हणते माहिती का, मंदिरात जाणाऱ्याला हरिपाठ हरिनाम घेणाऱ्याला ना कधी अडवू नये, पाप लागतं म्हणून नाही, तर परमेश्वराला ज्या लेकराची आठवण झाली त्यानं बोलावलंय भेटाया, मग आम्ही तुम्ही कोण अडवणार? म्या बोलून हे सगळं पुरं करणार, तो चात्याबाई म्हणाल्या. माझं मिलीचं काहीतरी चुकतच सुमे गंगे, आता नको काय चुकायला, चला चला चला चला, आता म्या बी तुमच्या सोबत रोज हरिपाठाला येणार आहे. हां, आणि ते एकादशीला ना म्या बी नववार बिवार घालणार आहे बरं का, हरिनामाचा गजर करणार आहे. आम्ही दोघी लई म्हणजे लई म्हणजे लईच खुश झालो. अहो काय सांगू तुम्हाला, खरं आम्ही पटकन आत्याबाईंना चहा दिला आणि तिघी बी घराबाहेर पडलो बाबा.

तर मंडळी, अशी ही आमची वारीच्या दिवसाची आठवण होती. मंडळी बघा, मागच्या पिढीचं सगळं चूक आणि सगळंच बरोबर असं काही नाही, बरोबर की नाही. शेवटी तवाची परिस्थिती जशी होती तशी ती माणसं होती. पर आता बदलायला सुरुवात आपल्यापासूनच करायला पाहिजे, काय म्हणता, बरोबर की नाही? तर मंडळी, ज्या ज्या श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला की नाही त्यांची नावं जरा पटकन सांगते बघा.

वसंत पारुंडेकर, घनश्याम पाटील, सुहास पांडे, प्रकाश कुलकर्णी, आरती सावंत, महादेव पाटील, जगन्नाथ केदारे, शंकर साठे, मिलिंद टिपणीस, त्याचबरोबर संग्राम जानकर, गणेश खवळे आणि सदाशिव शेवाळे, प्रदीप, यशवंत आडमुटे, पंकज मोहोड, रजनीकांत पाटील, मंगेश म्हात्रे, त्याचबरोबर कल्पना, राजू, रवींद्र पाटील, सुचित्रा गावडे, अजय साखरे, किशोर पेडणेकर, त्याचबरोबर रघुनाथ म्हात्रे, दीपा पालकर, प्रमोद राऊत, दत्तात्रय आडत, पूनम खांडेकर, क्षितिजा खांडेकर, सिद्धेश शिरोडकर, कविता बोबडे आणि शैला जगताप, संगीता सावंत, सुनंदा निकम, या सगळ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला बरं का मंडळी? बघता 4:54 झाली का कळलं बी नाही का हो? चला तर मग आता बघा, तुम्हासनी निरोप द्यायची येळ आली शेवटी, तर आता सांजेच्या बारी कार्यक्रमात मी या गंगी तुमचा निरोप घेते या. पण कसं आहे बघा, उद्या वारी आहे की नाही तवा तुम्हा समद्यासनी वारी चल्ले लई शुभेच्छा. असंच विठ्ठलाच्या भक्तीत आपण सगळे नाहूया आणि त्याची भक्ती करायची बुद्धी आपल्याला त्यानंच देऊया, त्यानंच दिली पाहिजे नाही का? असंच त्याच्याजवळ साकडं मागूया. आणि मंडळी पावसापाण्याचा दिवस आहे तर जरा स्वतःची काळजी घ्या. आज तो दिवस पण नाही वय स्वतःची काळजी घेण्याचा, आजपासून सुरुवात करूया स्वतःची काळजी घ्यायला, काय म्हणता? हां, लवकरच आपली भेट होईल. हां, पण उद्या पहाटे की नाही रेम्बोचे 5-8 कार्यक्रम असंच बहारदार मस्त मस्त घेऊन येणार आहेत आरजे भूषण, तवा ते बी कार्यक्रम ऐका. चला तर मंडळी भेटूया मग आपण लवकरच, तोपर्यंत गंगेचा तुम्हाला राम राम.

नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज पेपरफुटी संदर्भातल्या सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। यात पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद आहे। हे विधेयक पुढच्या चालू अधिवेशनाच्या दरम्यान संसदेत मांडणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री सांगितलं। रसायन पार्क निर्मितीच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या मुद्द्यावर आज सलग पाचव्या दिवशी संसदेत गदारोळ झाल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी पेपर फुटी प्रकरणातल्या जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे। या न्यायालयाच्या कारवाईला आजपासूनच सुरुवात झाली आहे। सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणाशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले। केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये आज 2 तास चर्चा झाली। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत 2 तास चर्चा झाली। त्यांनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री JP नड्डा यांनी या चर्चेनंतर वार्ताहरांना दिली। आंदोलनकर्त्यांशी उद्या पुन्हा चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आज यशस्वी केली। ओडिशाच्या किनाऱ्याजवळ APJ अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
0: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटी विरोधात कठोर कारवाई करण्यास जलदगती न्यायालय आणि दोषींना कठोर शिक्षा देणारं विधेयक लवकरच मंजूर करण्याचं दिलं आश्वासन. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. मामलेदार कोर्ट कायद्यातील सुधारणांमुळे क्षेत्रस्ते तातडीनं मिळणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 26 जुलैला नागपूर स्किल सेंटरचं होणार उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. विधेयकाच्या मसुद्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले.
2: मैंने फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है, तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा.
1: या संदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल पंतप्रधानांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयानं त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. या न्यायालयाच्या कारवाईला आजपासूनच सुरुवात झाली आहे. सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपरफुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकर 5 लाख रुपयात त्याने विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला. याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचं सीबीआयनं म्हटलंय. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. परीक्षांमधील गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं औरंगाबाद आणि नागपूर इथं 2 विशेष न्यायालयं नियुक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाह मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी औरंगाबाद इथल्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूर इथले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयांचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं. अशा महत्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
3: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा. मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टी के एमपीज भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए. मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज 5वां दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं.
1: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या. राज्यसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 सभागृहात मांडलं. या विधेयकाला डावे पक्षांच्या सदस्यांनी विरोध केला. त्यानंतर विरोधी सदस्यांनी पुन्हा नीटच्या मुद्द्यावर घोषणाबाजी सुरू केल्यामुळे राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्याच्या निमित्तानं कारगिल युद्धात प्राणांचं

0: न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर राबवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यास सांगितलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे नेते उपस्थित होते. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं देशात 3 समर्पित केमिकल पार्क उभारण्यासाठी भारत औद्योगिक विकास योजना रसायन भाव्य रसायन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 करण्यात आली होती. दिल्लीत आज पत्रकार परिषदेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेसाठी 3,030 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं सांगून यामध्ये केमिकल पार्कमधील सामायिक पायाभूत सुविधा आणि मूलभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी 3,000 कोटी रुपये तर प्रशासकीय खर्चासाठी 30 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मामलेदार कोर्ट कायद्यातील सुधारणांमुळे शेतरस्ते वहिवाटीचे रस्ते आणि पाण्याच्या प्रवाहावरील अडथळ्यांशी संबंधित प्रकरणांचा 3 महिन्यात निपटारा करण्याचं उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना तातडीनं न्याय मिळेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नोटिसा ईमेल आणि व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शेतरस्ता किंवा पाण्याचा प्रवाह अडवल्यास संबंधित शेतकऱ्यांना मोफत पोलीस संरक्षण दिलं जाईल असंही ते म्हणाले. पेपरफुटीच्या घटनांबाबत केंद्र सरकार गंभीर असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या पारडी इथल्या प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनजवळ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक नागपूर स्किल सेंटरचं उद्घाटन रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आज असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. एआयडी टाटा स्ट्राईव्ह नागपूर महानगरपालिका स्किल इंडिया अभियान आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या या केंद्रात दरवर्षी सुमारे 2,000 युवकांना रोजगाराभिमुख निःशुल्क कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या बीजारोपण पर्यावरण रक्षण समूहातर्फे बीजप्रसाद हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात सहभागी वारकऱ्यांनी 5 लाख देशी वृक्ष बीज संकलनाचा संकल्प केला असून आतापर्यंत 1.25 लाख बियांचं संकलन पूर्ण झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात जलजीवन मिशन आणि 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळजोडणी देण्याचं उद्दिष्ट असलं तरी अद्याप 93,132 कुटुंबांना नळजोडणी मिळालेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 5,29,752 कुटुंबांना अधिकृत नळजोडणी देण्यात आली आहे. विदर्भात येत्या 26 तारखेपर्यंत हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. 27 आणि 28 जुलैकडे पूर्व विदर्भात नागपूर वगळता काही जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान आगामी काही तासात वर्धा अमरावती यवतमाळ आणि इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनांसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी विरोधात कठोर कारवाई करण्यास जलदगती न्यायालय आणि दोषींना कठोर शिक्षा देणारं विधेयक लवकरच मंजूर करण्याचे दिले आश्वासन. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. मामलेदार कोर्ट कायद्यातील सुधारणांमुळे शेतरस्ते तातडीनं मिळणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 26 जुलैला नागपूर सेंटरचं होणार उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 6:58 ऐकता येईल. नमस्कार.

0: विषय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
1: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
2: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
0: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली।
4: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईस रॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं।
3: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली, कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली।
5: अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी। ही गोष्ट अवश्य ऐका। 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला।

आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. पेपर फुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपर

0: ती संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना आणि आषाढी निमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवन परिसरात ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचं नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1,000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा. एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इंफ्रास्ट्रक्चर.
0: कर्नाटकातल्या बल्लारीपासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान 4था रेल्वेमार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपरफूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी आणि आयआयटीच्या पद्धतीची अंमलबजावणी यासंदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना झाल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपरफूट रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षाच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमनप्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: लगभग 2 घंटे चली सरकार की ओर से मैं और मेरे साथ सरकार के मंत्री जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई.
0: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं.
3: डिमांड है 3, उनमें से 2 डिमांड कॉम्पनसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उनसे सरकार पॉजिटिव है.
0: नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर इथं पीठामध्ये विशेष न्यायालयं स्थापन झाली आहेत. यासाठी जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं काल केली. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कुलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गाचा वाहतुकीचं प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं निश्चित केली आहेत. 2024 च्या या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची

0: प्रक्रिया 3 महिन्याच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानंही अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आषाढी एकादशीनिमित्त उद्या पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यंदा पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सुमारे 30 लाखांवर भाविक आल्याचा अंदाज आहे. वारकऱ्यांची दर्शनरांग 21 किलोमीटरपर्यंत पोचली आहे. या सर्व यात्रेकरूंच्या व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल होतील. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आज सोलापूरमध्ये राज्यस्तरीय कृषी पंढरी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप वापरावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे. या महाविस्तारला शेतीशी संबंधित तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे. प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे. खतांच्या वापरापासून तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते.
0: राज्यातल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ होत असून जलसंपदा विभागाच्या आजच्या अहवालानुसार राज्यातल्या 3029 धरणांमध्ये 53%पेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 63%पेक्षा जास्त होता. विभागनिहाय पाहता कोकण विभाग सर्वाधिक 76% पाणीसाठ्यासह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ पुणे विभाग 65%, नाशिक 55%, नागपूर पावणे 47%, अमरावती सुमारे 43%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी म्हणजे 25% पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या 24 तासात त्यात सुमारे 7.5% वाढ होऊन तो आता 78%वर पोहोचला आहे. मुंबईची वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी धरणांमध्ये 14,47,363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. आज रोजी 7 धरणांमध्ये मिळून 11,23,443 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीत राबवलेल्या बचाव कार्यात 244 नागरिकांची सुरक्षित सुटका झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. पेपरफुटी प्रकरणावरून संस्थेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपरफुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब. सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात परिसरात ही बैठक झाली आहे. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपर फुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचे नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1,000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा. एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इंफ्रास्ट्रक्चर.
0: कर्नाटकातल्या बल्लारीपासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान 4था रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि IIT पद्धतीची अंमलबजावणी यासंदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाअधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना घडल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपर फुटी रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती PS नरसिम्हा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षांच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या 100वीं सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमन प्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. भारतीय रेल्वेनं मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील आणि उत्तर पश्चिम रेल्वेच्या जयपूर आणि जोधपूर विभागातील लॉन्ड्रीमध्ये स्वयंचलित AI कॅमेरा डाग ओळख तंत्रज्ञान वापरण्याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. धुतलेल्या चादरी, उशींचे कव्हर अशा कपड्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: लगभग 2 घंटे चली सरकार की ओर से मैं और मेरे साथ सरकार के मंत्री जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई.
0: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं.
3: डिमांड है तीन, उनमें से दो डिमांड कॉम्पेंसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उनसे सरकार पॉजिटिव है.
0: महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओदिशामध्ये 2024 भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत दाखल केलेले एफआयआर रद्द किंवा एकत्र करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत दाखल केलेले 4 एफआयआर रद्द करण्याची मागणी एका याचिकाकर्त्यानं केली होती. मात्र न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली. सायबर फसवणुकीचे प्रकार सध्या वाढत आहेत, त्याचं गांभीर्य आणि परिणाम पाहता या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखीन 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे.

सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. केरळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यावर झालेल्या पोलीस अत्याचार प्रकरणाच्या तपासावर प्रभाव टाकल्याच्या आरोपावरून राज्य सरकारनं तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक एम आर अजितकुमार यांना निलंबित केलं आहे. 2023 तत्कालीन मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था विभागाची जबाबदारी अजितकुमार यांच्याकडे होती. ते सध्या केरळ स्टेट बेव्हरेजेस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. भारत आणि रोमानिया यांच्यात आणखीन सखोल व्यावसायिक सहकार्याच्या प्रचंड सुप्त क्षमता असल्यानं उभय देशांमधल्या आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांचा विस्तार झाला पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज रोमानियात बुखारेस्ट इथं आयोजित भारत रोमानिया बिझनेस फोरमला संबोधित करत होत्या. रोमानियाचं सामरिक स्थान, कुशल मनुष्यबळ आणि युरोपियन युनियनसोबतचं मजबूत एकात्मीकरण यामुळे तो भारतासाठी एक मोलाचा भागीदार आणि युरोपीय बाजारपेठेसाठी एक प्रवेशद्वार ठरतो असं त्या म्हणाल्या. संरक्षण उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, अणुऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, वाहतूक, लॉजिस्टिक्स, औषध निर्माण, आरोग्यसेवा, कृषी आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांमध्ये भारत आणि रोमानिया लक्षणीयरित्या सहकार्य वाढू शकतात असं मुर्मू म्हणाल्या. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेतल्या 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं सेवेतून काढून टाकलं आहे. हे सर्वजण कंत्राटी तत्वावर काम करत होते अशी माहिती सूत्रांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब. सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 25 जुलै, वार शनिवार, पहाटेचे ठीक 5:05 होत आहेत आणि आपल्या वंदन या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण.

मंडळी, तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मंगलमय दिवसाची मंगलमय सुरुवात करूया.

पहाटेचे ठीक 5:20 होत आहेत मंडळी. अपयश म्हणजे संकट नव्हे, मनुष्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. कोणत्याही अपयशातून आपल्याला नेहमी काही ना काही नवीन शिकायला मिळत असतं. म्हणूनच अपयश हे संकट नसतं, तर ते आपल्या यशोमार्गातले मैलाचे दगड असतात. योग्य मार्गाने मार्गस्थ करण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका निभावत असतात. प्रत्येक अपयश, प्रत्येक पराभव यामधूनच तर यशाचा मार्ग जात असतो. कारण खऱ्या आयशाचा आनंद हा पहिल्यांदा पराभव, पहिल्यांदा अपयशानंतरच मिळत असतो. तेव्हा अपयशाला संकट न मानता आपल्या यशोमार्गावरील माइलस्टोन समजून वाटचाल करायला हवी. मग आपला मार्ग नक्की सुकर होईल.